लंकेवर काळ कठीण आज पातला, हे कुंभकर्णाचे विचार खरेच होते. त्यानं अतुल पराक्रम केला, वानरांचे जथेच्या जथे खाऊन फस्त केले, कैक बलाढ्य वानर वीरांना ठार केलं, सुग्रीवासारख्या वीराला मूर्छित केलं. लक्ष्मणाला तो आटोपला नाही, पण अंती श्रीरामानी बाण वर्षावानं त्याचे हातपाय तोडले. पर्वतासारखं प्रचंड असणारं त्याचं मस्तक अंतरिक्षात उडवून दिलं. इंद्रजितादी घोर पराक्रमी रावण पुत्रांचाही वध झाला. क्रोधानं वेडा झालेला रावण अगदी एकटा रामाशी येऊन भिडला. असंख्य प्रकारचे बाण आणि असंख्य अस्त्र यांचा उभयता वीरांनी एकमेकावर पाऊस पाडला. राम रावण स्थिर असून नुसती आयुधच तुमूल युद्ध करीत आहेत असा काही काल भास झाला. सप्तसागर क्षुब्ध झाले. पाताळामध्ये वास्तव्य करणारे दानव भुजंगही व्यथित झाले. पृथ्वी हलू लागली, सूर्य निस्तेज झाला, वायूचा संचारही बंद झाला. एक भुजंगासारखा बाण फेकून श्रीरामाने रावणाचं मस्तक उडवलं. पण काय आश्चर्य, त्या मस्तकासारखं दुसरं मस्तक त्या जागी पुन्हा निर्माण झालं. अशी एकसारखी 100 मस्तक रामानी छेदली. रावणाचा अंत होण्याचं लक्षण दिसेना. चिंताक्रांत श्रीराम आपल्या सारथ्याला म्हणाले, आज का निष्फल होती बाण, आज का निष्फल होती बाण, पुण्य सरेंकी सरले माझ्या बाहू मधले त्राण, आज का निष्फल होती बाण. शर वर्षावा माझी दारुण, शर वर्षावा माझी दारुण, पुन्हा तरारे तरुसा रावण, रामा सन्मुख कसे वाचती राम रिपूचे प्राण, आज का निष्फल होती बाण. चमत्कार हा मुळीना उमजे, चमत्कार हा मुळीना उमजे, शीर्ष तोडिता दुसरे उपजे, रावणांग की असे कुणीही सजीव शिरांची खाण, आज का निष्फल होती बाण. शतशीर्षे जरी अशी तोडिली, शतशीर्षे जरी अशी तोडिली, नभी उडविली पदी तुडविली, पुन्हा रथावर उभाच रावण, नवे पुन्हा अवसान, आज का निष्फल होती बाण. इंद्र सारथे वीर मातली, इंद्र सारथे वीर मातली, सांग गूढता मला यातली, माझा हुनमज असह्य झाला विद्येचा अपमान, आज का निष्फल होती बाण. वधिला खरमी वधिला दूषण, वधिला खरमी वधिला दूषण, वधिला मारिच विराध भीषण, हेच बाणते केला जानी वाली क्षणी निष्प्राण,

आज का निष्फल होती बाण। जंचा धाके हटला सागर, जंचा धाके हटला सागर, भया दराचे केवळ आगर, त्या भात्यातच विदेशरांची आज पडे का वाण। आज का निष्फल होती बाण, सचैल रुधिरे नाला रावण, सचैल रुधिरे नाला रावण, सिंहा परितरी बोले गर्जुन, मला ही ठरला अवध्य काहा तनुधारी अभिमान। आज का निष्फल होती बाण, सचिंत असतील देव अप्सरा, सचिंत असतील देव अप्सरा, सुचेल तपका कुणा मुनिवरा, व्यर्थत झाले काय म्हणू हे अवघे शरसंधान। आज का निष्फल होती बाण, पुण्य सरे की सरले माझ्या बाहू मधले त्राण। आज का निष्फल होती बाण।